0: बरखा जब जब अंगना बर से पागल बन के निकलो घर से जिया कहे दिया घर आए।
1: ಇನ್ನೀಗ ಕೇಳ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹಾಡು ದಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸ್ಟಾರ್ ಚಿತ್ರದ್ದು.